0: साथी मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नो दिहे एके मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम

0: Mama, halu kihine?
1: Alhamdulillah. Dari full mengge halu kihine ta?
2: Aharame mesrangal. Mama, kongka mete ti kollani? Gene mama aharame ngata.
0: Mama ti haburu kong mule an kamene? Aharame ti kong kolla faano.
1: Dari full meng ha darangale. Tiguta mama gatangas. Mama halu balala. Mama ke kantatta kolla deti. Mama warang ufave.
3: अब दफ़े हिलावत काय को माजी के तिरिया
4: हित तकुंचा आगहोदी एम्मे गायावा फन्नानुंगे हांदान तकाय को
3: हांदान तो गे तिरिया दातुर कोल्लमा